0: विदळन
1: वल विदळन
0: सरसिज भव वल विदळन
1: सरसिज भव वल विदळन
0: परिणुत
1: परिणुत
0: सरसिज भव वल विदळन परिणुत
1: सरसिज भव वल विदळन परिणुत
0: कृपावास
1: कृपावास
0: भवेक्षिपमा
1: भवेक्षिपमा
0: कृपावास
1: कृपावास
0: भवेक्षिपमा विषये
1: भवेक्षिपमा
0: विषये
1: विषये
0: मध्यम काल साहित्य इनोंसरि हेळ्तीनि सरसिज भव वल विदळन
1: सरसिज भव वल विदळन
0: परिणुत
1: परिणुत
0: कृपावास
1: कृपावास
0: भवेक्षिपमा
1: भवेक्षिपमा
0: विषये
1: विषये
0: ಈ ಚರಣದಲ್ಲಿ ಸ್ವಾತಿತ್ರಿನಾಳ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳನ್ನು ಅಳಿಸಿ ಬಿಡಬೇಕಾಗಿ ಅವರು ಪದ್ಮನಾಭಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಕೋರುತ್ತಾರೆ ಚರಣ ಮೊದಲನೇ ಲೈನ್ಗೆ ಸ್ವರ ಹೇಳ್ತೀನಿ ಇದು ಮೂರಕ್ಷರ ವಿಳಂಬ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮೂರಕ್ಷರ ಬಿಟ್ಟು ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ